दर्द महत इस रात तुए दाई दया हिले सगल जगत चंगे आईया बुरे आईया वाचे तर महदूर